0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: घनु वाजे घुण घुणा, वारा वाहे ऋण झुणा, भवतार कुहा काना, वेगे भेटवा का. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभंग नसून ती एक विराणी आहे. विरहिणी जे गाते ती विराणी. ज्या प्रेयसीला प्रियकराचा वियोग झाला आहे, ज्या भक्ताला ईश्वराचा वियोग झाला आहे, ज्या गोपिकांचा कृष्णाचा वियोग झाला आहे, त्यांचा धावा, त्यांची विनवणी, त्यांची आळवणी, त्यांचं आक्रंदन, त्यांचं रुदन, त्यांना ईश्वराच्या दर्शनाची लागलेली भूक म्हणजेच विराणी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता लागलेसी भूक, ही भूक अन्नाची नाही, ही भूक शरीराचीही नाही, विरहिणीला लागलेली ही भूक ईश्वर दर्शनाची आहे. तुका म्हणे आता, आता हा जो शब्द आहे तो या विराणीत सहज आला आहे. भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ यांच्यात आता हा शब्द या तिन्ही काळात लीलया फिरतो. तशी विरहिणी प्रियकराच्या विरहात त्रिखंडात तिन्ही काळ फिरत असते. विरहिणी हा काव्य प्रकार कुणी केव्हा प्रथम सुरू केला हे कोणालाच ज्ञात नाही. विरहिणी लिहिताना ज्ञानेश्वरांची जी उत्कट शैली आहे ती पाहता हा काव्य प्रकार ज्ञानेश्वरांनी सुरू केला असे म्हणणे धाडसाचे होणार नाही. ज्ञानेश्वर हे 12व्या शतकातले तर मीराबाई 15व्या शतकातली. मीरेच्या विराण्या वाचताना जो हात आपण पुस्तकावर ठेवतो तो हात विराण्यातून झरणाऱ्या अश्रूंनी ओला होतो, इतक्या त्या विराण्या करुण आहेत. मतजा जोगी को विरहिणी को गत जाणे हो, घायल की गत घायल जाणे, रमैया बिन नींद ना आवे, माई माई कैसे जीवरी. अशा हजारो विराण्यांनी मीराबाईचे वाङ्मय समृद्ध झाले आहे. ह्या मीराबाईच्या कवनावर ज्ञानेश्वरांची छाप दिसून येते. मीरा आणि ज्ञानेश्वर यांच्या कालखंडात 400 वर्षाचे अंतर आहे, तरीही मीराबाईच्या काव्यावर ज्ञानेश्वरांची छाप का? समग्र ज्ञानेश्वर आणि समग्र मीराबाई यांच्या वाङ्मयात अनेक साम्यस्थळे दाखविता येतील. मीराबाई ही स्त्री आहे, विधवा आहे, सगळ्या सांसारिक सुखांचा त्याग करून ती मरुभूमीतून, अरण्यातून, तीर्थक्षेत्रातून एकाकी अबला समाजाची पर्वा न करता आपल्या प्रियकराचा कृष्णाचा शोध घेत फिरते आहे. या दीर्घ प्रवासात जे उसासे निघाले, जे निश्वास निघाले, जे अश्रू टपटपले, ते ध्वनी त्या त्या प्रांताचे अंतर्नाद झाले. ते ध्वनी म्हणजेच मीरेची विराणी. प्रेम, भक्ती, दुःख आणि अश्रू या चार धाग्यांचा पीळ म्हणजेच मीरेची वीराणी. मीराबाई ही स्त्री आहे, त्यामुळे स्त्रियांच्या सुखदुःखाचे दर्शन तिच्या वीराण्यात मधुर होते. पण ज्ञानेश्वर हे योगी पुरुष आहे, त्यांनी हा स्त्री भाव कसा प्रगट केला? कारण सोपे आहे, ज्ञानेश्वर हे सारस्वतांची माऊली आहेत. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, साऱ्या विश्वातल्या प्राणीमात्राचे दुःख स्वतःच्या हृदयात समावून घेणारी ही एक प्रेमळ आई आहे. ज्ञानदेवांचे शब्द कलशेसी महामेरू आहेत. मेरू अथवा महामेरू हा प्रासाद रचनेचा सर्वोत्कृष्ट भव्य उत्तुंग व विस्तृत प्रकार आहे. म्हणून ज्ञानेश्वरांच्या नंतरचे सगळे संत ज्ञानेश्वरांचा मागोवा घेताना दिसतात. घनू वाजे घुण घुण, वारा वाहे ऋण झुण. आकाशाच्या प्रांगणात या वर्षा ऋतूच्या रात्री एक काळा मेघखंड तयार झाला. तो अस्वस्थ मेघखंड गर्जना करतोय, बोलतोय या विरहिणीला तो काळा मेघ घनश्यामासारखा वाटतो. त्याचं ते घुणुघुणू ऐकून त्या विरहिणीला कदंब वृक्षाच्या खाली वाजविलेला बासरीच्या सुरासारखे वाटतात. वाऱ्याची ती रुणझुण रासक्रीडेमध्ये गोपिकांबरोबर नृत्य करणाऱ्या कृष्णाच्या पायातल्या पैंजणाच्या आवाजाची आठवण करून देते. गोपिकामय झालेली ती विरहिणी गोप गोपिकांना व्याकुळ होऊन विनंती करते की भवसागरातून सर्व प्राणीमात्रांना वाचविणारा तारणारा तो कान्हा मला वेगी भेटवाना. चांदू वो चांदणे, चापे वो चंदने, देवकी नंदने वीण नावडे वो शीतल चंद्र. पौर्णिमेच्या रूपाने चांदण्याचा शीतळ शिरकाव जगतावर करतो. त्याच्या त्या शीतळ प्रकाशात चाफ्याला बहर आला आहे. चंदनाची झाडे बहरून आली आहेत. जणू काही चाफ्याच्या सुगंधाने चंदनाचा लेप केला आहे. पण तो देवकी नंदन कृष्ण कोठे आहे? तो नसल्यामुळे मला हे सारं नकोसं वाटतं. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्होवन माळी वेगी भेटवा का. हे सख्यांनो, कृष्णविरहाने माझे सर्वांग जळते आहे. जणू काही अग्नीच्या भवसागरात मी बुडते आहे. मीरा म्हणते, नाव डूबी प्रभू पार लगाओ, डूबत दासी ती. ही विरहिणी त्या अग्निरूपी भवसागरात जळते आहे. सर्वांगाला चंदनाचा लेप लावूनही तिच्या शरीराचा दाह संपत नाही. ती अक्रंदून आपल्या सख्यांना म्हणते, माझी अवस्था बघा, मला दाह सहन होत नाही. त्या कान्ह्याला, त्या वनमाळीला मला वेगी भेटवा का. सुमनाची सेज शीतळ ओली की, पोळे आगी सारखी वेगे विजवा का. हे सख्यांनो, मी तुमचे उपकार कसे फेडू? तुम्ही माझी किती काळजी घेता? माझ्या अंगाचा दाह बघून तुम्ही ही फुलांची शय्या सजवली आहे. वेगवेगळी अळूबाळू म्हणजे नाजूक नाजूक फुलं पाखरून तुम्ही किती नेटकी शय्या केली आहे. ती शय्या किती शीतळ आणि नेटकी आहे. मी या शय्येवरती अंग टाकताच ही फुले धगधगू लागली आहेत, आग उकू लागली आहेत. अरे मी जळते आहे, पोळते आहे, हा विरह अग्नी वेगी विझवा का. तुम्ही गातसा सुस्वरे, ऐकोने दावी उत्तरे, कोकिळे वरजावे तुम्ही बाई आनो. हे कोकिळ बायांनो, हे सुस्वर गाणाऱ्या बाई आनो, ज्ञानेश्वर कोकिळ पक्षिणीला बाई आनो असे संबोधतात. काय ही भाषेची रुजुता, काय ही मृदुता, असं संबोधन माऊलीच करू शकते. लोकगीतात कोकिळेला बैरी कोयलिया कूक सुनाए, मुझ विरहन का जियरा डोली. ज्ञानेश्वर माऊली कोकिळेला बैरी न म्हणता बायानो असे आदरयुक्त संबोधन करतात. हे बायानो, तुम्ही सुस्वर गाता पण कृपया तुम्ही तुमचे गाणं बंद करा. तुमची उत्तरे म्हणजे गाणं ऐकून मला त्या कृष्णाच्या बासुरीचे सूर ऐकू येतात. कृपया गाणं वर्जा. तुमचे सूर ऐकून व्याकुळले मी फार. दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले मज ऐसे केले. हे विठ्ठला, हे पांडुरंगा, तू हे काय केलेस? मी माझे रूप हरवून बसले. आज मी तयार होऊन दर्पणासमोर सन्मुख झाले तो काय आश्चर्य, माझी छबी दिसलीच नाही. पांडुरंगा, रखमेसह दर्पणात तू उभा ठाकला होतास. माऊली एका विराणीत लिहिते, म्हणते, बोधोनी ठेले मन तव झाले आन, सोकोनी घेतले प्राण माझे गे माये. माझ्या मनाला बोध दिलास, मला आत्मरूपाचे दर्शन झाले. हे जरी होत असलं तरी माझ्या शरीरातून तू माझे प्राण ओढवून घेतलेस. माझे मी पण संपले म्हणजे सारे संपले, पण आत्मज्ञानाचा प्रकाश पसरला होता. आणि विरहिणीचे सूर गुणगुणत होते.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: हे पांडुरंगा, हे विठ्ठला, मी आज तुझ्या मंदिरासमोर चंद्रभागेच्या वाळवंटात उभी आहे. आज रंगपंचमी, तुझ्या दर्शनाच्या रंगात रंगण्यासाठी भक्तांची मांदी आणि वाळवंटी फेर धरून आहेत. देवा पांडुरंगा, विठ्ठला, तुझ्या प्रेम भक्ती मुक्तीच्या रंगात रंगण्यासाठी मीही व्याकुळ झाले आहे. देवा, मी तुला आवाहन करते, विनंती करते, हट्ट करते, रंगा येईल.

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेता है खास फोन इन कार्यक्रम हेलो मन भवन। एक खास संधि तुम आवड़त गाण संगी थे ही थेट रेडियो वर तुम्हार मनात कुछ ही गाण कई खास आठवनी शुभेच्छा कि तुम्स मत आम शेयर करा दर मंगलवार दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433 विसरू नका। दर मंगलवार दुपारी 12 वाजता फोन घ्या गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर ऑलवेज।

श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

रामकृष्ण हरी। कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते। माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे किंवा कसा वागतो याला अधिक महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्य आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं। त्याप्रमाणेच आपल्याला मिळालेली जीभ आणि शब्द ह्या दोन अतिशय अनमोल अशा देणग्या आहेत। ह्या देणग्या वापरून कुणी समाधान मिळवलेलं आहे तर कुणी सर्व काही गमावून बसलेलं आहे। रामकृष्ण हरी।

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

श्रोते हो, आपण ट्यून केलाय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग आरजे शुभांगी सोबत. शुभ दिन आयोरे. 30 मे हा दिवस भारतीय माध्यम जगत आणि प्रादेशिक अस्मितेसाठी अत्यंत अभिमानाचा दिवस. हिंदी पत्रकारिता दिन. 30 मे 1826 रोजी पंडित युगल किशोर शुक्ल यांनी भारताचे पहिले हिंदी वृत्तपत्र उदंत मातंड म्हणजेच उगवता सूर्य कोलकात्याहून सुरू केलं होतं. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेच्या सन्मानार्थ आजचा दिवस साजरा केला जातो. गोवा राज्य स्थापना दिन. 30 मे 1987 रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा आणि ते भारताचे 25वे अधिकृत राज्य बनले. जयंती. बाबू गेनू सईद जैन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात परदेशी कपड्यांच्या ट्रक समोर झोपून प्राणांची आहुती देणारे थोर क्रांतिकारक बाबू गेनू यांची जयंती. कालगणनेनुसार त्यांच्या स्वदेशीच्या लढ्याचं आज विशेष स्मरण केलं जात. आणि आजची बोधकथा. वृत्तपत्र उदंत मार्तंड सुरू झालं तेव्हा इंग्रज सरकार त्यांच्यावर पाळत ठेवून होते. संपादकांना विचारण्यात आलं, तुमच्याकडे ना सैन्य आहे ना शस्त्र, मग तुम्ही आमच्याशी कसे लढणार? संपादकांनी हसून हातातली लेखणी म्हणजेच पेन दाखवला आणि सांगितलं, शस्त्राने केवळ शरीर मरतं पण शब्दांनी लाखो लोकांचे विचार बदलू शकतो. ही लेखणी तलवारीपेक्षाही धारदार आहे. तात्पर्य हेच, आपल्या बोलण्यातून आणि लिहिण्यातून नेहमी सत्य आणि चांगुलपणाचा प्रसार केला पाहिजे. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही सत्याची बाजू घेता आणि कोणाच्या तरी हक्कासाठी आवाज उठवता. तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. आजच्या दिवशी नकारात्मक विचारांना दूर सारा आणि मनामध्ये चांगल्या विचारांचा उगवता सूर्य प्रकाशू द्या. आज हिंदी पत्रकारिता दिनानिमित्त सर्व सजग पत्रकारांना शुभेच्छा देऊया आणि गोवा स्थापना दिनानिमित्त गोव्याच्या सुंदर संस्कृतीचा आदर करूया. तेव्हा ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रीराम समर्थ 30 मे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा. अकर्तेपणे करीत व्हावे कर्म हाच परमात्मा आपला असा करून घेण्याचा मार्ग. न करावा कोणाचा द्वेष मत्सर सर्वात पहावा आपला रघुवीर. परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन. जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे. याला उपाय एकच जाणं रघुनाथा वाचून न आवड दुजी जाणं. देहाचे दुःख अत्यंत भारी रामकृपेने त्याची जाणीव दूर करी. मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम. अभिमान नसावा तिळभरी निर्भय असावे अंतरी. जे दुःख देणे आले रामाचे मनी ते तू सुख मानी. देह टाकावा प्रारब्धावर आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर. मी असावे रामाचे याहून जगी दुसरे न दिसावे साचे. प्रपंचातील सुखदुःख ठेवावे देहाचे माथा आपण न सोडावे रघुनाथा. आपण नाही म्हणू कळले जाणं ज्ञानाचे दाखवावे अज्ञान. दोष न पहावे जगाचे आपले आपण सुधारून घ्यावे साचे. कोणास न लावावा धक्का हाच नेम तुम्ही राखा. एक रामसेवा अंतरी सर्वाभूती भगवत भाव धरी. राम जाता धनी त्याने न भावे दैन्यवाणी. नका मागू कुणा काही भाव मात्र ठेवा रामापायी. वाईटातून साधावे आपले हित हे ठेवावे मनी निश्चित. भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण. म्हणून भक्ती व नाम याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान. परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाणं त्यातच त्यास पहावे आपण. सर्व करता राम हा भाव ठेवता चित्ती खऱ्या विचारांची जोडेल संगती. व्यवहारातील लाभ आणि हानी मनापासून आपण न मानी. मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी सुखाने वर्तत जावे जनी. एकच क्षण ऐसा यावा जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा. रामाविण उठे जी जी वृत्ती त्याशी आपण न व्हावे सांगाती. मी रामाचा हे जाणून न वृत्ती ठेवावी समाधान. धन्य मी झालो रामाचा होऊन राहिलो ही बनवावी वृत्ती जेणे संतोषेल रघुपती. वृत्ती बनवण्याचे साधन राखावे परमात्म्याचे अनुसंधान. शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती तशी नाही बनली. विषयाधीन जरी होय वृत्ती तरी दुरावेल तो रघुपती. संतांची जेथे वस्ती तेथे आपली ठेवावी वृत्ती. सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती ह्याची तुम्हा परमप्राप्ती. नामामध्ये ऐशी सत्ता जेणे जोडे रघुनाथा. नामापरते न मानावे हित हेच आजवर सांगत आलो सत्य. भगवंताला आपले होणे आवडते फार श्री रामनामी राहावे खबरदार. रघुनाथ स्मरणात असावे आनंदात तेथे न चाले कोणाची मात.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास. गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया. मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919. प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार. मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं. मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. 1946 शहाजहाँ या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोचलं. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं. 50 दशकातील शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70 दशकातील आरडी बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90 दशकातील पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले. मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते. त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकीजा, यादो की बारात, जो जिता वही सिकंदर. थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं. रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. ज्यांच्या शब्दांनी बॉलिवूडचा सुवर्णकाळ सजला, ज्यांनी कधी विरहाच्या वेदना मांडल्या तर कधी प्रेमाचा हळुवार ओलावा, असे थोर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांची मैफिल घेऊन मी आज आली आहे ओल्ड इज गोल्डमध्ये. साध्या शब्दातून खोल अर्थ सांगण्याची त्यांची कला आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते. चला तर मग सुरू करूया हा सुरेल प्रवास. सुरुवातीला ऐकूया गाणं इन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा, चित्रपट पाकीजा, गायिका लता मंगेशकर. मजरूह साहेबांनी या गाण्यातून लखनवी नजाकत शब्दात उतरवली आहे. हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि एव्हरग्रीन वाटतं.

यादव की बारात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीचं हे आयकॉनिक सॉन्ग, हे एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं मानलं जातं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर पापा कहते है बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं नव्या पिढीसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी किती तरुण विचार मांडलेत बघा ना या गाण्यातून. त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. या गाण्याने उदित नारायण यांना नवी ओळख दिली.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्यातली शब्दांची गुंफण आणि किशोरदांचा आवाज यामुळे हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं. ऐकूया हे खास गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड मध्ये चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया. ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा सुरेल प्रवास. एक अतिशय मजेशीर आणि खट्याळ असं हे गाणं पावसाच्या पार्श्वभूमीवर शब्दांची जादू मजरूह साहेबांनी उत्तम या गाण्यातून साधलेली आहे.

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही प्रेमी युगलांच्या ओठावर असतं. ऐकूया हे खास गाणं, मेरे जीवन साथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, शब्दांचा प्रवास इथे थांबत नाही, कारण मजरूह सुलतानपुरी यांची गाणी काळाच्या पलीकडे जाणारी आहेत. त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने चित्रपट सृष्टीला समृद्ध केलं. त्यांच्या या आठवणींना उजाळा देत आजची ही मैफल अशीच रंगतदार करूया. यानंतर ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे खास गाणं. गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे क्लासिक गाणं आजही ताल धरायला लावतं.

0: यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये ऐकूया विनोद आणि प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्याच्या शब्दात दिसतो, ते म्हणजे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.
1: क्या ख्याल है आपका,

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया पिया तू अब तो आजा, कारवा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं हे कॅबरेट सॉन्ग असून मजरूह साहेबांनी यात पाश्चात्य ढब आणली।

देखो देखो वो आ गया।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात ऐकूया शम्मी कपूर यांची ऊर्जा आणि मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द. यामुळं हे गाणं विशेष गाजलं. ते गाणं म्हणजे दिवाना मुझसा नाही, चित्रपट तिसरी मंजिल, गायक कलाकार मोहम्मद रफी.
2: दीवाना

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आर डी बर्मन यांच्या संगीतानं सजलेलं हे एक अत्यंत एनर्जेटिक गाणं. चित्रपट द ट्रेन, गायक कलाकार मोहम्मद रफी.

यानंतर आता आपण ऐकणार आहोत नौशाद साहेबांच्या संगीतातील हे गाणं शास्त्रीय सुरांवर आधारित असलेलं बैजू बावरा या चित्रपटातलं बचपन की मोहब्बत आपल्या स्वरांनी स्वरबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी.

यानंतर मिलन चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे खास गाणं तुमच्यासाठी. ग्रामीण भाषेचा आणि निसर्गाचा सुंदर वापर या गाण्यात केलेला आपल्याला दिसतो. ऐकूया हे खास गाणं.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

मित्रांनो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आता आपण ऐकूया ज्वेल थीप चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं. या गाण्यातून एक वेगळ्या प्रकारचा गूढपणा आणि मोहकता जाणवते.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आर्ज शुभंगी सोबत. तर रसिक हो, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची ही गाणी, यांचा हा सुरेल प्रवास आपण ऐकतोय. त्यांच्या लेखणीत अशी जादू होती की ती प्रत्येक पिढीला आपलीशी वाटते, मग ती 50च्या दशकातली शास्त्रीय गाणी असोत किंवा 90च्या दशकातली पहला नशा. त्यांच्या शब्दांनी भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध केलं. यानंतर या कार्यक्रमात आता आपण ऐकूया शम्मी कपूर यांचा डान्स आणि आर डी बर्मन यांचं संगीत, याचा हा धमाका आहे. मजरूह साहेबांनी या गाण्यात अशा शब्दांची रचना केली आहे जे आजही क्लब गाण्यांमध्ये आघाडीवर आहे. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

श्रोते हो, मैत्री आणि त्यागाची ही गाथा आहे. या गाण्यासाठी मजरूह साहेबांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळाला होता. हे गाणं आजही काळजाला भिडतं. ते म्हणजे दोस्ती या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे.

यानंतर आता आपण ऐकूया यादो की बारात या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं. हे एक हाय एनर्जी सॉन्ग आहे. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीनं या गाण्यातून एक नवा ट्रेंड सेट केला होता, जो आजही रिमिक्सच्या जगात तितकाच लोकप्रिय आहे.

0: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकली गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची काही अवीट गोडी असलेली गाणी. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर आम्हाला कळवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994933. या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेजसुद्धा पाठवू शकता. नक्कीच तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल अशी आशा करते. तेव्हा मी आरजे शुभांगी आता तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: सुर में गाना सीखिए पाधानी सा ऐप के साथ, AI powered पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: से तुम ही कहो ये कोई बात है।
1: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत, दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30। सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी, ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे साधना सरगम आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. इंदिवर यांच्या गीताला संगीत आहे वर्मा मलिक यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक चिठ्ठी.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

रामकृष्ण हरी। कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते। माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे किंवा कसा वागतो याला अधिक महत्व असतं, कारण शेवटी सौंदर्य आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं। त्याप्रमाणेच आपल्याला मिळालेली जीभ आणि शब्द ह्या दोन अतिशय अनमोल अशा देणग्या आहेत। ह्या देणग्या वापरून कुणी समाधान मिळवलेलं आहे तर कुणी सर्व काही गमावून बसलेलं आहे। रामकृष्ण हरी।

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

श्रोते हो, आपण ट्यून केलाय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग आरजे शुभांगी सोबत. शुभ दिन आयोरे. 30 मे हा दिवस भारतीय माध्यम जगत आणि प्रादेशिक अस्मितेसाठी अत्यंत अभिमानाचा दिवस. हिंदी पत्रकारिता दिन. 30 मे 1826 रोजी पंडित युगल किशोर शुक्ल यांनी भारताचे पहिले हिंदी वृत्तपत्र उदंत मातंड म्हणजेच उगवता सूर्य कोलकात्याहून सुरू केलं होतं. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेच्या सन्मानार्थ आजचा दिवस साजरा केला जातो. गोवा राज्य स्थापना दिन. 30 मे 1987 रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा आणि ते भारताचे 25वे अधिकृत राज्य बनले. जयंती. बाबू गेनू सईद जैन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात परदेशी कपड्यांच्या ट्रक समोर झोपून प्राणांची आहुती देणारे थोर क्रांतिकारक बाबू गेनू यांची जयंती. कालगणनेनुसार त्यांच्या स्वदेशीच्या लढ्याचं आज विशेष स्मरण केलं जात. आणि आजची बोधकथा. वृत्तपत्र उदंत मार्तंड सुरू झालं तेव्हा इंग्रज सरकार त्यांच्यावर पाळत ठेवून होते. संपादकांना विचारण्यात आलं, तुमच्याकडे ना सैन्य आहे ना शस्त्र, मग तुम्ही आमच्याशी कसे लढणार? संपादकांनी हसून हातातली लेखणी म्हणजेच पेन दाखवला आणि सांगितलं, शस्त्राने केवळ शरीर मरतं पण शब्दांनी लाखो लोकांचे विचार बदलू शकत. ही लेखणी तलवारीपेक्षाही धारदार आहे. तात्पर्य हेच, आपल्या बोलण्यातून आणि लिहिण्यातून नेहमी सत्य आणि चांगुलपणाचा प्रसार केला पाहिजे. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही सत्याची बाजू घेता आणि कोणाच्या तरी हक्कासाठी आवाज उठवता. तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. आजच्या दिवशी नकारात्मक विचारांना दूर सारा आणि मनामध्ये चांगल्या विचारांचा उगवता सूर्य प्रकाशू द्या. आज हिंदी पत्रकारिता दिनानिमित्त सर्व सजग पत्रकारांना शुभेच्छा देऊया आणि गोवा स्थापना दिनानिमित्त गोव्याच्या सुंदर संस्कृतीचा आदर करूया. तेव्हा ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रीराम समर्थ 30 मे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा. अकर्तेपणे करीत राहावे कर्म हाच परमात्मा आपला असा करून घेण्याचा मार्ग. न करावा कोणाचा द्वेष मत्सर सर्वात पहावा आपला रघुवीर. परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन. जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे. याला उपाय एकच जाणं रघुनाथा वाचून न आवड दुरी जाणं. देहाचे दुःख अत्यंत भारी रामकृपेने त्याची जाणीव दूर करी. मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम. अभिमान नसावा तिळभरी निर्भय असावे अंतरी. जे दुःख देणे आले रामाचे मनी ते तू सुख मानी. देह टाकावा प्रारब्धावर आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर. मी असावे रामाचे याहून जगी दुसरे न दिसावे साचे. प्रपंचातील सुखदुःख ठेवावे देहाचे माथा आपण न सोडावे रघुनाथा. आपण नाही म्हणू कळले जाणं ज्ञानाचे दाखवावे अज्ञान. दोष न पहावे जगाचे आपले आपण सुधारून घ्यावे साचे. कोणास न लावावा धक्का हाच नेम तुम्ही राखा. एक रामसेवा अंतरी सर्वाभूती भगवत भाव धरी. राम जाता धनी त्याने न भावे दैन्यवाणी. नका मागू कुणा काही भाव मात्र ठेवा रामापायी. वाईटातून साधावे आपले हित हे ठेवावे मनी निश्चित. भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण. म्हणून भक्ती व नाम याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान. परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाणं त्यातच त्यास पहावे आपण. सर्व करता राम हा भाव ठेवता चित्ती खऱ्या विचारांची जोडेल संगती. व्यवहारातील लाभ आणि हानी मनापासून आपण न मानी. मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी सुखाने वर्तत जावे जनी. एकच क्षण ऐसा यावा जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा. रामाविण उठे जी जी वृत्ती त्याशी आपण न व्हावे सांगाती. मी रामाचा हे जाणून न वृत्ती ठेवावी समाधान. धन्य मी झालो रामाचा होऊन राहिलो ही बनवावी वृत्ती जेणे संतोषेल रघुपती. वृत्ती बनवण्याचे साधन राखावे परमात्म्याचे अनुसंधान. शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती तशी नाही बनली. विषयाधीन जरी होय वृत्ती तरी दुरावेल तो रघुपती. संतांची जेथे वस्ती तेथे आपली ठेवावी वृत्ती. सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती ह्याची तुम्हा परमप्राप्ती. नामामध्ये ऐशी सत्ता जेणे जोडे रघुनाथा. नामापरते न मानावे हित हेच आजवर सांगत आलो सत्य. भगवंताला आपले होणे आवडते फार श्री रामनामी राहावे खबरदार. रघुनाथ स्मरणात असावे आनंदात तेथे न चाले कोणाची मात.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास. गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया. मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919. प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार. मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं. मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. 1946 शहाजहाँ या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोचलं. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं. 50 दशकातील शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70 दशकातील आर.डी. बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90 दशकातील पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले. मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते. त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकीजा, यादो की बारात, जो जिता वही सिकंदर. थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं. रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. ज्यांच्या शब्दांनी बॉलिवूडचा सुवर्णकाळ सजला, ज्यांनी कधी विरहाच्या वेदना मांडल्या तर कधी प्रेमाचा हळुवार ओलावा, असे थोर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांची मैफिल घेऊन मी आज आली आहे ओल्ड इज गोल्डमध्ये. साध्या शब्दातून खोल अर्थ सांगण्याची त्यांची कला आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते. चला तर मग सुरू करूया हा सुरेल प्रवास. सुरुवातीला ऐकूया गाणं इन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा, चित्रपट पाकीजा, गायिका लता मंगेशकर. मजरूह साहेबांनी या गाण्यातून लखनवी नजाकत शब्दात उतरवली आहे. हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि एव्हरग्रीन वाटतं.

यादव की बारात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीचं हे आयकॉनिक सॉन्ग, हे एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं मानलं जातं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर पापा कहते है बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं नव्या पिढीसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी किती तरुण विचार मांडलेत बघा ना या गाण्यातून, त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. या गाण्याने उदित नारायण यांना नवी ओळख दिली.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्यातली शब्दांची गुंफण आणि किशोरदांचा आवाज यामुळे हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं. ऐकूया हे खास गाणं.

यानंतर ओल्डीज गोल्ड मध्ये चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया. ओल्डीज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा सुरेल प्रवास. एक अतिशय मजेशीर आणि खट्याळ असं हे गाणं पावसाच्या पार्श्वभूमीवर शब्दांची जादू मजरूह साहेबांनी उत्तम या गाण्यातून साधलेली आहे.

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही प्रेमी युगलांच्या ओठावर असतं. ऐकूया हे खास गाणं, मेरे जीवन साथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं.

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, शब्दांचा प्रवास इथेच थांबत नाही, कारण मजरूह सुलतानपुरी यांची गाणी काळाच्या पलीकडे जाणारी आहेत। त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने चित्रपट सृष्टीला समृद्ध केलं। त्यांच्या या आठवणींना उजाळा देत आजची ही मैफल अशीच रंगतदार करूया। यानंतर ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे खास गाणं। गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे क्लासिक गाणं आजही ताल धरायला लावतं।

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये ऐकूया विनोद आणि प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्याच्या शब्दात दिसतो. ते म्हणजे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया पिया तू अब तो आजा, कारवा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं। हे कॅबरेट सॉन्ग असून मजरूह साहेबांनी यात पाश्चात्य ढब आणली।

देखो देखो वो आ गया।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात ऐकूया शम्मी कपूर यांची ऊर्जा आणि मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द. यामुळं हे गाणं विशेष गाजलं. ते गाणं म्हणजे दिवाना मुझसा नाही, चित्रपट तिसरी मंजिल, गायक कलाकार मोहम्मद रफी.
2: दीवाना

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

रामकृष्ण हरी। कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते। माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे किंवा कसा वागतो याला अधिक महत्व असतं, कारण शेवटी सौंदर्य आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं। त्याप्रमाणेच आपल्याला मिळालेली जीभ आणि शब्द ह्या दोन अतिशय अनमोल अशा देणग्या आहेत। ह्या देणग्या वापरून कुणी समाधान मिळवलेलं आहे तर कुणी सर्व काही गमावून बसलेलं आहे। रामकृष्ण हरी।

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

श्रोते हो, आपण ट्यून केलाय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग आरजे शुभांगी सोबत। शुभ दिन आयोरे। 30 मे हा दिवस भारतीय माध्यम जगत आणि प्रादेशिक अस्मितेसाठी अत्यंत अभिमानाचा दिवस। हिंदी पत्रकारिता दिन। 30 मे 1826 रोजी पंडित युगल किशोर शुक्ल यांनी भारताचे पहिले हिंदी वृत्तपत्र उदंत मातंड म्हणजेच उगवता सूर्य कोलकात्याहून सुरू केलं होतं। लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेच्या सन्मानार्थ आजचा दिवस साजरा केला जातो। गोवा राज्य स्थापना दिन। 30 मे 1987 रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा आणि ते भारताचे 25वे अधिकृत राज्य बनले। जयंती। बाबू गेनू सईद जैन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात परदेशी कपड्यांच्या ट्रक समोर झोपून प्राणांची आहुती देणारे थोर क्रांतिकारक बाबू गेनू यांची जयंती। कालगणनेनुसार त्यांच्या स्वदेशीच्या लढ्याचं आज विशेष स्मरण केलं जात। आणि आजची बोधकथा। वृत्तपत्र उदंत मार्तंड सुरू झालं तेव्हा इंग्रज सरकार त्यांच्यावर पाळत ठेवून होते। संपादकांना विचारण्यात आलं, तुमच्याकडे ना सैन्य आहे ना शास्त्र, मग तुम्ही आमच्याशी कसे लढणार? संपादकांनी हसून हातातली लेखणी म्हणजेच पेन दाखवला आणि सांगितलं, शस्त्राने केवळ शरीर मरतं पण शब्दांनी लाखो लोकांचे विचार बदलू शकतो। ही लेखणी तलवारीपेक्षाही धारदार आहे। तात्पर्य हेच, आपल्या बोलण्यातून आणि लिहिण्यातून नेहमी सत्य आणि चांगुलपणाचा प्रसार केला पाहिजे। श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही सत्याची बाजू घेता आणि कोणाच्या तरी हक्कासाठी आवाज उठवता। तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो। आजच्या दिवशी नकारात्मक विचारांना दूर सारा आणि मनामध्ये चांगल्या विचारांचा उगवता सूर्य प्रकाशू द्या। आज हिंदी पत्रकारिता दिनानिमित्त सर्व सजग पत्रकारांना शुभेच्छा देऊया आणि गोवा स्थापना दिनानिमित्त गोव्याच्या सुंदर संस्कृतीचा आदर करूया। तेव्हा ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर।

श्रीराम समर्थ 30 मे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा. अकर्तेपणे करीत राहावे कर्म हाच परमात्मा आपला असा करून घेण्याचा मार्ग. न करावा कोणाचा द्वेष मत्सर सर्वात पहावा आपला रघुवीर. परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन. जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे. याला उपाय एकच जाणं रघुनाथा वाचून न आवड तुझी जाणं. देहाचे दुःख अत्यंत भारी रामकृपेने त्याची जाणीव दूर करी. मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम. अभिमान नसावा तिळभरी निर्भय असावे अंतरी. जे दुःख देणे आले रामाचे मनी ते तू सुख मानी. देह टाकावा प्रारब्धावर आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर. मी असावे रामाचे याहून जगी दुसरे न दिसावे साचे. प्रपंचातील सुखदुःख ठेवावे देहाचे माथा आपण न सोडावे रघुनाथा. आपण नाही म्हणू कळले जाणं ज्ञानाचे दाखवावे अज्ञान. दोष न पहावे जगाचे आपले आपण सुधारून घ्यावे साचे. कोणास न लावावा धक्का हाच नेम तुम्ही राखा. एक रामसेवा अंतरी सर्वाभूती भगवत भाव धरी. राम जाता धनी त्याने न भावे दैन्यवाणी. नका मागू कुणा काही भाव मात्र ठेवा रामापायी. वाईटातून साधावे आपले हित हे ठेवावे मनी निश्चित. भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण. म्हणून भक्ती व नाम याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान. परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाणं त्यातच त्यास पहावे आपण. सर्वकर्ता राम हा भाव ठेवता चित्ती खऱ्या विचारांची जोडेल संगती. व्यवहारातील लाभ आणि हानी मनापासून आपण न मानी. मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी सुखाने वर्तत जावे जनी. हे इतकंच क्षण ऐसा यावा जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा. रामाविण उठे जी वृत्ती त्याशी आपण न व्हावे सांगाती. मी रामाचा हे जाणून न वृत्ती ठेवावी समाधान. धन्य मी झालो रामाचा होऊन राहिलो ही बनवावी वृत्ती जेणे संतोषेल रघुपती. वृत्ती बनवण्याचे साधनं राखावे परमात्म्याचे अनुसंधान. शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती तशी नाही बनली. विषयाधीन जरी होय वृत्ती तरी दुरावेल तो रघुपती. संतांची जेथे वस्ती तेथे आपली ठेवावी वृत्ती. सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती ह्याची तुम्हा परमप्राप्ती. नामामध्ये ऐशी सत्ता जेणे जुडे रघुनाथा. नामापरते न मानावे हित हेच आजवर सांगत आलो सत्य. भगवंताला आपले होणे आवडते फार श्री रामनामी राहावे खबरदार. रघुनाथ स्मरणात असावे आनंदात तेथे न चाले कोणाची मात.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास. गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया. मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919. प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार. मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं. मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. 1946 शहाजहाँ या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोचलं. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं. 50 शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70 आरडी बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90 पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले. मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते. त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकीजा, यादों की बारात, जो जिता वही सिकंदर. थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं. रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM, RJ शुभांगी सोबत. ज्यांच्या शब्दांनी बॉलिवूडचा सुवर्णकाळ सजला, ज्यांनी कधी विरहाच्या वेदना मांडल्या तर कधी प्रेमाचा हळुवार ओलावा, असे थोर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांची मैफिल घेऊन मी आज आली आहे ओल्ड इज गोल्डमध्ये. साध्या शब्दातून खोल अर्थ सांगण्याची त्यांची कला आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते. चला तर मग सुरू करूया हा सुरेल प्रवास. सुरुवातीला ऐकूया गाणं इन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा, चित्रपट पाकीजा, गायिका लता मंगेशकर. मजरूह साहेबांनी या गाण्यातून लखनवी नजाकत शब्दात उतरवली आहे. हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि एव्हरग्रीन वाटतं.

यादव की बारात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीचं हे आयकॉनिक सॉन्ग, हे एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं मानलं जातं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर पापा कहते है बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं नव्या पिढीसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी किती तरुण विचार मांडलेत बघा ना या गाण्यातून, त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. या गाण्याने उदित नारायण यांना नवी ओळख दिली.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्यातली शब्दांची गुंफण आणि किशोरदांचा आवाज यामुळे हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं. ऐकूया हे खास गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड मध्ये चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया. ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा सुरेल प्रवास. एक अतिशय मजेशीर आणि खट्याळ असं हे गाणं पावसाच्या पार्श्वभूमीवर शब्दांची जादू मजरूह साहेबांनी उत्तम या गाण्यातून साधलेली आहे.

0: आगे से सोती रातों में जागे से मिली एक अजनबी से कोई आगे न पीछे तुम ही कहो ये कोई बात है।
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड मध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही प्रेमी युगलांच्या ओठावर असतं। ऐकूया हे खास गाणं मेरे जीवन साथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं।

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: श्रोते हो, शब्दांचा प्रवास इथेच थांबत नाही, कारण मजरूह सुलतानपुरी यांची गाणी काळाच्या पलीकडे जाणारी आहेत. त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने चित्रपट सृष्टीला समृद्ध केलं. त्यांच्या या आठवणींना उजाळा देत आजची ही मैफल अशीच रंगतदार करूया. यानंतर ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे खास गाणं. गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे क्लासिक गाणं आजही ताल धरायला लावतं.

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये ऐकूया विनोद आणि प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्याच्या शब्दात दिसतो. ते म्हणजे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया पिया तू अब तो आजा, कारवा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं। हे कॅबरेट सॉन्ग असून मजरूह साहेबांनी यात पाश्चात्य ढब आणली आहे।

देखो देखो वो आ गया।

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आर डी बर्मन यांच्या संगीतानं सजलेलं हे एक अत्यंत एनर्जेटिक गाणं. चित्रपट द ट्रेन, गायक कलाकार मोहम्मद रफी.

यानंतर आता आपण ऐकणार आहोत नौशाद साहेबांच्या संगीतातील हे गाणं शास्त्रीय सुरांवर आधारित असलेलं बैजू बावरा या चित्रपटातलं बचपन की मोहब्बत आपल्या स्वरांनी स्वरबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी.

यानंतर मिलन चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे खास गाणं तुमच्यासाठी. ग्रामीण भाषेचा आणि निसर्गाचा सुंदर वापर या गाण्यात केलेला आपल्याला दिसतो. ऐकूया हे खास गाणं.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

मित्रांनो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आता आपण ऐकूया ज्वेल थीप चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं. या गाण्यातून एक वेगळ्या प्रकारचा गूढपणा आणि मोहकता जाणवते.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत. तर रसिक हो, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची ही गाणी, यांचा हा सुरेल प्रवास आपण ऐकतोय. त्यांच्या लेखणीत अशी जादू होती की ती प्रत्येक पिढीला आपलीशी वाटते, मग ती 50च्या दशकातली शास्त्रीय गाणी असोत किंवा 90च्या दशकातली पहला नशा. त्यांच्या शब्दांनी भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध केलं. यानंतर या कार्यक्रमात आता आपण ऐकूया शम्मी कपूर यांचा डान्स आणि आर डी बर्मन यांचं संगीत, याचा हा धमाका आहे. मजरूह साहेबांनी या गाण्यात अशा शब्दांची रचना केली आहे जे आजही क्लब गाण्यांमध्ये आघाडीवर आहे. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

श्रोते हो, मैत्री आणि त्यागाची ही गाथा आहे. या गाण्यासाठी मजरूह साहेबांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळाला होता. हे गाणं आजही काळजाला भिडतं. ते म्हणजे दोस्ती या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे.

यानंतर आता आपण ऐकूया यादो की बारात या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं। हे एक हाय एनर्जी सॉन्ग आहे। आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीनं या गाण्यातून एक नवा ट्रेंड सेट केला होता, जो आजही रिमिक्सच्या जगात तितकाच लोकप्रिय आहे।

0: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकली गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची काही अवीट गोडी असलेली गाणी. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर आम्हाला कळवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेज सुद्धा पाठवू शकता. नक्कीच तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल अशी आशा करते. तेव्हा मी आरजे शुभांगी आता तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: सुर में गाना सीखिए पाधानी सा ऐप के साथ. AI powered पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: किसी के,
1: क्या करना है दीदी?
0: अरे हो रहना किसी के,

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: उधार।
1: हाय मी आरजे स्वरा, आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: किसी से मोहब्बत ना हो जाए।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात हसन कमाल यांचं गीत आज की आवाज या चित्रपटामधलं, संगीतकार रवी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात हसन कमाल यांचं गीत आज की आवाज या चित्रपटामधलं, संगीतकार रवी

गणेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मुजे जटा महाविद्यालयाचे रेडिओ मन भवन 90.8 FM म्हणजे मनोरंजनातून सामाजिक जनजागृती, मार्गदर्शनातून आर्थिक उन्नती, आरोग्यासोबत शैक्षणिक क्रांती. तर ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM. आता 24 तास आपल्या सेवेत. एका क्षणात आपली जाहिरात 5 लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत. आपला रेडिओ, आपला आवाज. रेडिओ मन भवन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. जाहिरातीसाठी संपर्क संदीप केदार 8600700099. नंबर पुन्हा एकदा सांगते 8600700099 आणि अमोल देशमुख 9922337361 9922373361. ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. आखिर क्यों या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदी वर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. या चित्रपटामध्ये राजेश खन्ना, स्मिता पाटील यांची प्रमुख भूमिका आपल्याला या चित्रपटामधून बघायला मिळते. सदैव हा चित्रपट प्रदर्शित झाला 1985 साली. ऐकूया आखिर क्यों या चित्रपटामधलं हे गीत.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद अजीज यांनी गायलेलं इंडिवर यांचं गीत. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आखिर क्यों या चित्रपटामधलं.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हैड टची।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात हसन कमाल यांचं गीत आज की आवाज या चित्रपटामधलं, संगीतकार रवी।

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आखिर क्यों या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकूयात. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आपले खानदेश, आपली मानसर।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं, किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये। आणि हे गीत आहे आन और शान या चित्रपटामधलं। आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हेगीत ऐकणार आहोत आन और शान या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची आणि गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आखिर क्यों या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. श्रोतेहो, हा चित्रपट प्रदर्शित झाला 1985 साली. याच चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया आखिर क्यों या चित्रपटामधलं हे गीत. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात. शब्दरचना मजरूह सुलतानपुरी यांची. ऐकूया आन और शान या चित्रपटामधलं हे गीत, आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 आणि सायंकाळी 4 रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि अमित कुमार यांनी गायलेलं आखिर क्यों या चित्रपटामधलं हिंदीवर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजरू ह सुलतानपुरी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आन और शान या चित्रपटामधलं.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: अभिजित यांच्या आवाजामध्ये अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद और आनंद या चित्रपटामधलं संगीतकार राहुल देव बर्मन.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं गीत। गीतरचना आहे अंजान यांची, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: റേഡിയോ മന്ദഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि अभिजीत यांनी गायलेलं. अंजान यांची शब्दरचना, संगीतकार राहुल देव बर्मन. ऐकूया आनंदावर आनंद या चित्रपटामधलं हे गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. अंजान ह्यांचं आनंद और आनंद या चित्रपटामधलं हे गीत ऐकूयात किशोर कुमार, आशा भोसले आणि अभिजीत यांच्या आवाजात. संगीतकार राहुल धवन.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आंधी तुफान या चित्रपटामधलं अंजान ह्यांचं. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले, विजय बेनेडिक्स आणि मनहर उधास यांच्या आवाजात.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं आंधी तुफान या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. गीताला संगीत आहे पप्पी लहरी यांचं.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं आरपार या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार राहुल देव बर्मन।

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरपार या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात आवारा बाप या चित्रपटामधलं। ही गीतरचना आहे MG हसमत यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात आवारा बाप या चित्रपटामधलं. शब्दरचना आहे MG हसवत यांची आणि संगीतकार राहुल ध. बर्मन.

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: आनंदावर आनंद या चित्रपटामधलं अंजान ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार, दिलराज कौर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजामध्ये। या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन ह्यांचा।

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत अंजान यांचं आंधी तुफान या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरे यांनी.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत. ऐकूया आवारा बाप या चित्रपटामधलं एम जी हसवत यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिलं आहे R.D. बर्मन यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अमित कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं एम जी हसमत यांचं गीत. हे गीत आहे आवारा बाप या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात हसन कमाल यांचं गीत आज की आवाज या चित्रपटामधलं, संगीतकार रवी.

आनंदावर आनंद या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत। ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं आरपार या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार राहुल देव बर्मन।

आवाश या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत आता ऐकूयात. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात अंजान यांची शब्दरचना. ऐकूया आंधी तुफान या चित्रपटामधलं बप्पी लहरी यांनी संगीत दिलेलं हे गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजात, शब्दरचना आनंद बक्षी यांची, चित्रपट आहे आर पार.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आवारा बाप या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. ही गीतरचना आहे MG हसमत यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: ऐकून गेलाय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हे गीत आपण ऐकणार आहोत आवारा बाप या चित्रपटामधलं. गीतरचना आहे MG हसमत यांची. ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये आवाज या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देव बर्मन.

आवाज या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीत रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव वर्मन.

0: बोली तो।
1: आवाज या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: संगीताच्या कार्यक्रमामध्ये श्रोते हो, यानंतर संगीत ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार राहुल देव बर्मन आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आवाज या चित्रपटामधलं.

ऐकूया अबोध या चित्रपटामधलं गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं गीत. हे गीत ऐकूयात हेमलता यांच्या आवाजामध्ये.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 91.8 FM, ऑलवेज हैड टचिंग।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत अबोध या चित्रपटामधलं। संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत। हे गीत गायलं आहे हेमलता यांनी।

गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत हेमलता यांच्या आवाजामध्ये. हे गीत आहे अबोध या चित्रपटामधलं.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आपला खानदेश, आपली मानसर।
1: अबोध या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत हेमलता आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये। गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन।

ऐकूया अबोध या चित्रपटामधलं गीत. हे गीत गायलं आहे सुरेश वाडकर यांनी. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 Bhavan 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आहे अगर तुम न होते या चित्रपटामधलं.

आशा भोसले यांनी गायलेलं अगर तुम ना होते या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार गुलशन मावरा, संगीतकार राहुल देव बर्मन.

लता मंगेशकर यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आहे अगर तुम ना होते या चित्रपटामधलं.

0: सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग। एक खाब तो ये सिलसिले
1: हुए। अगर तुम न होते या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात। गुलशन बावरा यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।
2: सच है ये कोई इल्जाम नहीं है, अरे सच है।

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ऐतबार. या चित्रपटामधलं गीत शब्दरचना हसन कमाल यांची आहे आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: रेडिओ मंधावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ऐतबार या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात भूपेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात. शब्दरचना हसन कमाल यांची आहे आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत फारुख कैसर यांचं ऐतबार. या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

अकलमंद या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. अक्कलमंद चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ऐकूया अकलमंद या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये। गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं अकलमंद या चित्रपटामधलं आनंदबक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पहरेलाल.

0: आहे आरजी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ऐकूया अकलमंद या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये। गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अलग अलग या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. अलग अलग या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अलग अलग या चित्रपटामधला किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आनंद बक्षी यांचं. संगीतकार राहुल देव बर्मन.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अलग अलग या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आनंद बक्षी यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन.

ऑलराऊंडर या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल, गायक कलाकार सुरेश वाडकर आणि अलका याज्ञिक.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि यशुदास यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत आहे अलग अलग या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये हे गीत ऐकणार आहोत शब्बीर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत ऑलराऊंडर या चित्रपटामधलं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात किशोर कुमार आणि अमित कुमार यांनी गायलेलं निदा भाजली यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: यहाँ मैं खाऊं मुर्ग मसल्लम, वहाँ मैं खाऊं, मैं खाऊं, मैं खाऊं।
1: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
2: यानंतरचं गीत ऐकणार आहोत निदा फाजले यांचं आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन, आणि हे गीत आहे अमीर आदमी गरीब आदमी या चित्रपटामधलं।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत अमित कुमार, महेंद्र कपूर, अनुराधा पौडवाल आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि हे गीत आहे ऑलराऊंडर या चित्रपटामधलं.

0: गेले रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे निदा फाजली यांचं, सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजामध्ये. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

हे गीत होतं अमीर आदमी गरीब आदमी या चित्रपटामधलं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात जसपाल सिंग आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांची ही गीतरचना. चित्रपट आहे ऑलराऊंडर आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया अमीर आदमी गरीब आदमी या चित्रपटामधलं निदा फाजले यांचं गीत. हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये हे गीत ऐकणार आहोत गुलशन बावरा यांचं, सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये. अंदर बाहर चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

अंदर बाहर या चित्रपटामधलं सुरेश वाडकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. शब्दरचना गुलशन बावरा यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

ऑलराऊंडर या चित्रपटामधलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे अलग अलग या चित्रपटामधलं, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

त्या हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं अलग अलग या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्वन यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही शब्दरचना आहे निदा फाजली यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

हे गीत आपण ऐकलं अमीर आदमी गरीब आदमी या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन. अंदर बाहर या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात गुलशन पावरा यांचं, शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. अंदर बाहर चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये अंदर बाहर या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार गुलशन बावरा, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: अंधा कानून या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत गायलं आहे SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांनी. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

अनकही या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ही गीतरचना आहे संत कबीर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: अनकही या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांची शब्दरचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत. हे गीत आपण ऐकणार आहोत अंधा कानून या चित्रपटामधलं.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं, जयदेव यांच्या संगीताने सजलेलं हे गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायलेलं अर्जुन या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. शब्दरचना आहे जावेद अख्तर यांची आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ऐकूया अर्जुन या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आहे जावेद अख्तर यांचं अर्जुन या चित्रपटामधलं. ऐकूया शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं, संगीतकार राहुल देव बर्मन.

आशा भोसले यांनी गायलेलं अंधा कानून या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं अनकही या चित्रपटामधलं जयदेव यांच्या संगीताने सजलेलं हे गीत. आणि हे गीत रचना आहे संत तुलसीदास यांची.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जावेद अख्तर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे अर्जुन या चित्रपटामधलं आणि संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: अंधा कानून या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. ऐकूया लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं अर्पण या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.
1: ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आसमान या चित्रपटामधलं. संगीतकार अन्नू मलिक.